0: ആകാശവാണി സമയം 5 മണി.
1: ഏ ആകാശവാണി കാ തിരുവനന്തപുരം കേന്ദ്ര ഹേ ആജ് കെ ഹിന്ദി പ്രസാരണ മേ ആയേ സുൻതേ ഹേ ഡോക്ടർ അശോക് ബി കി വാർത്ത ഹിന്ദിക്ക് മഹാൻ കഥാകാർ മുൻഷി പ്രേംചന്ദ്.
2: ദിന മേ എക് മസ്ദൂർ ഹൂ ജിസ് ദിൻ കുച്ച് ന ലിഖൂ മുഝെ റോട്ടി ഖാനേ കാ കോയി ഹക്ക് നഹീ. യേ സാഹിത്യ കേ എക് മഷ്ഹൂർ ലേഖക കാ വക്തവ്യ ഹൈ ജിൻകാ ജന്മ 145 സാൽ പെഹലെ 31 ജുലൈ 1880 കോ ബനാറസ് ശഹർ കേ പാസ് ലംഹി നാമക് ഗാവ് മേ എക് നിമ്ന മധ്യവർഗീയ പരിവാർ മേ ഹുവാ ഥാ. ലംഹി बनारस से 4 मील दूर स्थित गांव है. उनका नाम धनपत राय था. घर में चाचा प्यार से नवाब राय कहकर पुकारते थे. हिंदी साहित्य का इतिहास उस महान लेखक को प्रेमचंद की संज्ञा से पुकारने लगा. प्रेमचंद का बचपन कठिन परिस्थितियों में बीता था. प्रेमचंद के 8 वर्ष की अवस्था में माता आनंदी देवी चल बसी. 11 वर्ष होते होते दादी भी चल बसी. 16 वर्ष की अवस्था में उनके पिता अजायब रॉय की भी मृत्यु हो गई. उस जमाने में भारत की ग्रामीण व्यवस्था हिल रही थी. उसका आर्थिक और सामाजिक ढांचा बदल रहा था. 20वीं शताब्दी के आरंभिक दशकों में प्रेमचंद ने हिंदी कथा साहित्य को राजनीति एवं सामाजिकता से जोड़कर जन आंदोलन का हिस्सा बनाया. वे हिंदी के मौलिक उपन्यासकार बने. प्रथम बार प्रेमचंद के उपन्यासों में जन सामान्य को वाणी मिली. उपन्यास मनोरंजन का घिलवाट न रहकर जीवन सत्य को उजागर करने वाला हथियार बन गया. प्रेमचंद के कथा साहित्य में भारतीय किसान और मध्यवर्गीय व्यक्ति की अनगिनत जीवन समस्याएं कलात्मकता के साथ उद्घाटित हुआ. तत्कालीन उत्तर भारतीय समाज के उदात अनुदात एवं क्षुद्र सुंदर चित्र उनमें अंकित हुआ. प्रेमचंद जीवन पर्यंत लिखते रहे. अपने 36 वर्ष के साहित्यिक जीवन में प्रेमचंद ने 1 दर्जन उपन्यास 300 से

0: നുള്ളി നോവിക്കാതെ എന്ന ചിത്രത്തിനു വേണ്ടി പൂവച്ചൽ ഖാദർ വരികളെഴുതി. രാജാമണിയുടെ സംഗീതത്തിൽ യേശുദാസ് പാടിയ ഗാനമാണ് ഇപ്പോൾ കേട്ടത്. അല്പസമയത്തിനുള്ളിൽ സമാചാർ സന്ധ്യ, തുടർന്ന് ന്യൂസ് അറ്റ് 9 ഡൽഹി റിലേ.
1: क्या आप परेशानियों से घिरे हैं? मन भारी है और कोई रास्ता नजर नहीं आ रहा? याद रखें, समाधान आपके पास है. टेलीमानस के निशुल्क नंबर 14416 पर कॉल करें. कहीं से भी कभी भी 24 घंटे यह सुविधा उपलब्ध है. यहाँ आपकी बात सुनी जाती है, समझी जाती है और आपको सही दिशा दी जाती है. आप अकेले नहीं है, मदद बस एक कॉल दूर है.
2: नमस्कार, आकाशवाणी से समाचार संध्या के साथ मैं विशाल शर्मा. मुख्य समाचार. लोक परीक्षा अनुचित साधन रोकथाम संशोधन